माय मराठी मराठी। नमस्कार नमस्कार नमस्कार। माय मराठी च्या आजच्या 10 जून 2026 च्या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचे अगदी मनःपूर्वक स्वागत। माझे नाव अमित कुमार। आजचा आपला कार्यक्रम जो आहे तो आपण ठेवला आहे सुमन कल्याणपूर यांच्यावर। आता प्रत्येकाचंच असं असतं की जन्म मृत्यू हे कोणाच्या हातात नाही, तर आपण यावेळी शोक व्यक्त करण्याऐवजी त्यांनी जे एक सुंदर सांसारिक जे विश्व सांगीतिक विश्व निर्माण केलं आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत। आपण म्हणतो ना की आपण जीवन साजरे करायला हवं, त्यांनी जी सांगीतिक क्षेत्रात त्यांनी जी सेवा केली आहे ती साजरी करायला पाहिजे। त्यांचा माझा परिचय, मी त्याचं सगळं श्रेय आईला देतो। माझ्या आईला संगीताची फारच आवड आणि तिनेच सांगितलेलं की सुमन कल्याणपूर ही फार चांगली गायिका होती। त्यावेळी 1987 साली आईने जेव्हा टेप रेकॉर्डर आणलेला आणि आम्ही जी आहे ती गाणी टेप करून आणलेली, तेव्हा सुमन कल्याणपूर यांची गाणी जशी जगी ज्यास कोणी नाही, नाविकारे वारा वाहेरे, ही सगळी जी गाणी आहेत ते आम्ही तेव्हा ऐकायचो। आणि तेव्हा मला स्वतःला कधी असं खरंच वाटलं नाही की त्यांच्या आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात फार साम्य आहे असं मला कधी वाटलं नाही, कारण प्रत्येक दोघींची गायकी वेगळी होती। एनिवे, सगळ्यात पहिले तर आपण प्लेन्स मीडिया ह्याचे आपण फारच आभार मानतो की त्यांनी माय मराठीला हा जो कार्यक्रम दिला आहे त्याचे मी त्यांचे आभार मानतो सगळ्यात पहिले तर। आणि तुमच्या श्रोत्यांचे फार फार आभार की आपण प्लेन्स मीडिया 106.9 FM आपण सगळे हे कार्यक्रम ऐकता आणि हे ऑनलाईन पण अवेलेबल आहेत, त्याची लिंक मी आपल्या माझ्या फेसबुकवर पण शेअर करतो। आपण आज सुमन कल्याणपूर यांची गाणी जी आहेत ती आपण एकामागोमाग ऐकणार आहोत। तर मी त्यांची गाण्यांचं जे सिलेक्शन केलं आहे ते मी त्याच्यानेच अनुसार केलं आहे, जी गाणी आम्ही ऐकायचो 1987 साली, जसं जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे हे सगळ्यात पहिले गाणं आहे, नंतर आहे नाविकारे वारा वाहेरे आणि अशी फार सुंदर गाणी त्यांनी गायली, ते आपण नक्की त्याचा आनंद घेऊया। माझं सगळ्यात प्रिय गाणं जे आहे ते आहे जिथे सागरा धरणी मिळते, फारच प्रिय आहे मला आणि ते मी नेहमीच ऐकतो आणि त्याचा पण आपण आनंद घेऊ। आजचा कार्यक्रम आपल्याला नक्की आवडेल अशी अपेक्षा करतो आणि प्लेन्स मीडियाचे मी अतिशय मनापासून आभार मानून आपली सांगता घेतो। आता आपण ऐकूया सुमन कल्याणपूर यांची गाणी।

0: रेडिओ माय मराठीचे प्रक्षेपण दर दुसऱ्या शनिवारी प्लेन्स एफ एम 96.9 एफ एम वर, पॉडकास्ट प्लेन्स एफ एम .org.nz वर माय मराठी शोधा.
1: दॅट वॉज माय मराठी ऑन प्लेन्स मीडिया. Plains Media.